0: होती, सामने जाके देखा तो वो थी परिपल खाती।
1: अयो नन्हे चे, निंगे वडनाट पुणा दार पिये ने, हाँ?